मन तन तेरा, तन भी तेरा, तू ठाकुर स्वामी प्रमेरा, जियो पिंड सब रास तुम्हारी, तेरा जोर गोपाला जियो, सदा सदा तू है सुखदाई, निम निम लागा तेरी पाई।

धन गुरु गोबिंद सिंह सच्चे पातशाह अकाल पुरख वाहेगुरु की उस्तुति करदे हां। हे वाहेगुरु, सब खंड ब्रह्मंड ए तरत आकाश कोट ब्रह्मंडा दे विच तू आप ही तो वस रहा, कोई दूसरा है ही नहीं। जिमी तू ही, जमा तू ही, मकी तू ही, मकां तू ही, अभू तू ही, अभय तू ही, अशु तू ही, अशय तू ही, जतस्त तू ही, बरतस्त तू ही, गस्त तू ही, मस्त तू ही। ते आप जदों फिर उस्तुति करन लगे अकाल पुरख वाहिगुरु दी, ते धन गुरु गोबिंद सिंह सच्चे पातशाह जुड़ गए उस अकाल पुरख वाहिगुरु दे चरणा विच, ते जप रहे हन तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही। तो जिन्हां ने भाई आपा गुरु दे चरणा विच अर्पण कर दिता है, वो फिर सदा ये अरदास करदे हन।